0: ರೇಟ್ ಗೆ ವಾಹಕಣಿಮಿ ದೆಂಗ ಫಿಲ್ಮ್ ಗೆ ದೆವಣ ಬ್ಯಾ ರೇಟ್ ಟೂ ಅಕೀವಿಸ್ ಬೆಲುನ್ ತೆರಿಂಗ್ ಮೆದುಗ ಬೋಡು ತರುಹಿ ಬೆಲ್ಲಿಫವಾ ಫಿಲ್ಮೆ
1: ರೋಜಾ ಕುಲು ದಾದಾ ಮನೋಹರ್ ಭಾಯ್ ಕೆ ನಾಮ್ ಪರ್ ವಾರಂಟ್
2: ಅಂದರ್ ಯೇ ಶಸ್ತ್ರಧಾರಿ ದೇಖ್ ರಹೆ ಹೋ
1: ಬಾಹರ್ ಸರ್ಕಾರಿ ಕರ್ಮಚಾರಿ ದೇಖ್ ರಹೆ ಹೋ
3: कौन
4: है ये
3: लल्ला
5: अम्मा वो लखनऊ वाले ताऊजी याद है जिनके घर छापा पड़ा था 7 साल पहले
6: वही ईमानदार अफसर है आज हमारे घर पधारे छापा मारने
7: कुछ भी नहीं है सर
8: कुछ नहीं मिला
9: घर कहीं पे भी कुछ नहीं मिला
6: चार चीजें आपकी नजर में आई पांचवी और सबसे बड़ी चीज आपकी आंख के सामने है पर आप उसे ढूंढ नहीं पाएंगे
0: रिहास फांसेस वना हर रिलीज कुरी में सीक्वल लूं हाम को देनी करप्शन आदे कुला कुरा हंगुरामे की एमए ऑपरेशन को निम्माले वेने कमें नूंकं रेट टू बिनाई फवनी फुर्तम फिल्म के वारुगद उसूल था होगे मच्चा ಅಮೆ ಪಟ್ನೇಕ ರೇಡ್ ಫಿಲ್ಮ್ ಗೈನಾಗೆ ಟೀಮ್ ಅಲ್ಲಿಬುನು ಕಾಮಿಯಾಬಿಯಕಿ ಹಮೇಕಣಿ ವಗುತಿ ಎಚ್ಚೆನ್ ನೂಂಕಂ ಮಿ ಸೀಕ್ವಲ್ಲು ದಕ್ಕದೆ ಅದಿ ಮಿ ಮೆದು ನುಕೆಂಡಿ ಕುರಂಜೆ ಬುರ ಮಸೆಕ್ಕತೆಕ್ಕಂ ಮಿ ಫಿಲ್ಮು ಹಂದಾಂಕೊದ್ದೆ
10: ಈ ಛೋಟಿ ಜೀಜಿ ಈ ಬಡಿ ವಾಲಿ ಈ ಬಡ ಜೀಜಾಜಿ ಛೋಟಿ ಜೀಜಾಜಿ ಈ ಬಚ್ಚಾ ಪಾರ್ಟಿ ಅಮ್ಮ ಅವ್ರ ಛೋಟಿ ಸದಾ ಮಿಲ್ ಚುಕೆ ಯಹಿ ಹಮಾರಾ ಪೂರಾ ಪರಿವಾರ ಹೈ
11: ಯೆ ಲೀಜಿಯೆ ಚಾಯ್
10: चाय तो अलाउड है अरे लीजिए आपके गवाह भी आ गए जस्टिस मिश्रा जी
12: हेलो
10: जस्टिस स्टालिन जी
0: अमे पत्ने के रोलों हम अजय देवगन फिनिगेन दैर मिफार के फिल्म का एना गे अंबि मीहा मालिनी के रोल कुले फन्नान वने बदल वेफा इलियाना डिक्रूज के बदल गा रे टू गा ए रोलों फिनिगेन दनी वाणी कपूर अजय अदि वाणी गे तुरुंग रितेश देशमुख ರಜತ್ ಕಪೂರ್ ಸೌರಭ್ ಶುಕ್ಲಾ ಆದಿ ಅಮಿತ್ ಸಿಯಲ್ಫದ ಫಣ್ಣಾನು ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಫೆನಿಗೆಂದೆ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಅಜಯ್ ದೇವ್ಗನ್ ಆದಿ ರಿತೇಶ್ ದೇಶ್ಮುಖ್ ಗೆ ಎಟ್ಟಿನ ವರ ಗಿನಬೇಗೆ ತೌರಿ ಫನಿ ಲಿಬಿಗೆ ಗುಸ
13: ಸಬ್ ಗೆಸ್ಟ್ ಕೋ ಬೋಲ್ ದಿಯಾ
14: ಜಿ ಬೋಲ್ ದಿಯಾ
15: ಸರ್ ಕುಚ್ ಗೆಸ್ಟ್ ಬಾಹರ್ ನಹೀಂ ಆ ರಹೇ
14: ಠೀಕ್ ಸೆ ಟ್ರೈ ಕಿಯಾ ಹೈ
15: ಜಿ
16: ಫೈರ್ ಅಲಾರ್ಮ್

0: Nuotieke MHz Divei FM. Abadues emme gātuga.
1: Ade demmyuti armen emmen dannalave tamma tamma. Tamma tamma me lave ki Bollywood ge taarihu ge emme mashhur en neshun himene lava. Ehno navarsate ke nuodi hawana haruni kuin filmu taane dar ge me lave ge aslu dariya ki Sanjay Dutt. Sanjay Dutt ki mihar arme midakka munda filmu ade deha sabbihu ge durandar da revenge ge sule muhimmu tariye. Ehma visnala ए तारीख के अमिल ना मशहूर लवें मियादु के सिनेमा का बेनुं को फेवरनी मुड़ीं तफात गोतका बराबर थीरिस फस सहर फाऊं मैं उफावेरी नशालुं रीति लवा मैं फिल्म का मिजानी संजय दत्त के कैरेक्टर ही मेने पीरवेरी मारु के आदे एसेसिनेशंस के मंजरुगा डायरेक्टर आदित्य दर के मिनी मुमकी हमें के ने म्यूजिक बेनुं कुर मेनु मैं हकीकत का सिनेमेटिक मास्टरपीसिंग ಫಾಡುಕಿಯಂ ತೆರಿವೆಸ್ ವಣಿ ಮೀ ಫಹಕಂ ಆಸ್ ಹಿಂದಿ ಸಿನಿಮಾಗ ಬೋದಾ ಕ್ಲಾಸಿಕ್ ಲವೆ ಬೇನುಕುರಿ ಎಮ್ಮೆ ಉಫೆದ್ದುನ್ ತೆರಿ ಅದಿ ಎಮ್ಮೆ ಮೊಳುಗು ಇಕ್ಕಮ ಬುನೆ ತೌರೀಫ್ ಕೊಫಾ ದೇಹ ಸಬ್ಬಿಹುಗೆ ಜಾಸೂಸಿ ತ್ರಿಲ್ಲಾಯ್ಕ ನುರಕ್ಕಾ ತೆರಿ ಮಂಸರಿಕ್ಕ ತಮ್ಮ ತಮ್ಮಾಯಿವಿಗೆನ್ ದಿಯುಮುನ್ ಎಂಗೆನಿ ಆದಿತ್ಯ ದರಕಿ ಹಮ ಆದ್ಯಾ ಹಿಲಾಫ್ ಮೊಳು ಡೈರೆಕ್ಟರ್ ಇಕ್ಕ ಮಿ ಫಹರ್ ತಮ್ಮ